मुगच्छा ऐको प्यानो कुङ्निनाद कार्यक्रमात आउलिडिया रोड्रिगस उजरे कुङ्निनाद कार्यक्रमात आतामी ऐकोव्या पोइलिंगीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनिल रेगस गैलेले जावन साथ प्रज्योत डेसा गीत जीवितांत अधुरे

मुक्लेंगीत साहित्य लॉयड रेगो, संगीत विनिल वेगस, गायलेले जाऊन असात एडन डेसा, विनय लोवेस आणि प्रज्योत डेसा. गीत हॅलो ब्युटी.

या गीता सवें आईचे कार्यक्रम संपयता मोकल्या कोंगणी नाद कार्यक्रमान मेळता. परत एक पटी देव बरे करूं. येदोळवरेक कोंगणी पदा कोंगणी नाद कार्यक्रम आयकून आसल्यात. आयकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM. हे जनमनाचे नाद तरंग.